0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: कोंकण करावळेच्या कला शेतांत कोंकणी नाटक सभा एक मलगडे नाव. फाटल्या 8 ते 5 वर्सांतावन नाटकद्वारे धर्मीक सदन म्हणल्यार देयकाल हो संस्थो नाटक संगीत आणि मनशी एक लक्ती जाल्या हेर गजल्यांनी मेतर जावन आसा. हांगासरसरच्या विविध स्पर्धेक 50 वर्सांचो इतिहास असा. ह्या स्पर्धेच्या मेळींस फाटल्या थोड्या वर्सांतावन नाटक सभेन वव्यो आणि वेळस गायनाक विशेष अवकाश करून दिला. फाटल्या 3 वर्सांतावन हांगासर वव्यो वेळस गावचे स्पर्धे चलतात. कोंकणातले वव्यो वेळसाचे पंगड ह्या स्पर्धेने भाग घेतात. ह्या वर्षा ऑगस्टच्या 1 तारखेर ह्या वर्षाचे स्पर्धे सरले. आज सावन कोंकणी दायज म्हळ्या विभागान आम्ही ह्या स्पर्धेचे प्रसारण आरंभ करतले. ह्या कार्यक्रमाक तुमका सर्वांक मोगस स्वागत मागता. आता पहिल्यान विन अँड फॅमिली मूड बिद्रे आपल्या गायन प्रस्तुत करतली, तांका ऐकून येऊया.

आवेसमेन दुखावून खाऊन तिका मंद करून तुझ्या उतराप्रमाणे मेटा काढता. तुझे स्वंत कुशीन काजार जालाय. गोवाचे हाती भिकीचे पोती दिवन मुल्याक लोटलो. सांगात जाल्ल्याक तुझे ह्या रडण्याक लोटून कष्ट नासताना ताच्या कुस्तार दीस काडताय. आता पोटांत जाल्ल्या भुरग्याक कोणी जियोंक सोडा. तांचे नेणत्या मोतीक वीक भरशी नाकात. वयल्या घरचो लुवी समाज भोव गरम जाल्लो. ताका बाचयेचे सवाल बिलकूल पसंत ना. हाणें करसो विबाड आनी बेजबाबदारीचे जिणी बिलकूल ताका पसंत नातली. सकटांनी सांगून जाले. आता भावाचे आनी होनयेचे ल्हानशे कारण घेवन आपणाक ताणें फाशयेक उबारला तशें आस्कार सुस्कार सोडतले प्रेसी. लुविसामाक ल्हानतावन बाचयेचे गूण कळीत आसात. देखून हाणें कितले रडल्यारी ताच्या काळजांत एक ल्हानशी मोवाळायेची जर लेगून वळा नातली. ताका इतलो राग येतलो की आपणाची धूव जाल्ले जाल्यार पेंकड मोण कोणशा घालतो आसले अशे रागान सांगतालो. आज हांव थोड्या गरजेन तांगेर गेल्ल्या वेळार तसो जिनोसो गरम आसलो. भोव जोणवायसो मलगडो. आजून आपले व्हड कुटाम एका पाक्या सकला एकाच रान्नींत शिजयल्ले भाजिल्ले खावन संतोशान जियेताली. लुविसाम घरचो यजमान. हांव तांडेली म्हणून उर्माल बांदून अधिकार दाखयनातलो वा गोरसो हार बार वंसो मुखेली म्हणलो शेलो घालन बरम दाखयनातलो. ताच्या घरांत शिस्त मान गौरव आनी मानसुकी लिखित संविधानांत बरयल्ल्या परी चलतली. लुविसाम आनी ताची पत्नीण पियादबाई दोगांय घराणे म्हणल्या गाडयेच्या जुवांक खान दिवन मोगान ओडतली. वड कुटाम तांच्या उदार मनाक घर भर भुरग्यांचे देणे सोग पूत तेगी धू भुरग्यांकी कुटाम रुता करून आयिल्ली सुनो धुवो जाताना भायर दिल्ली चलयो गेल्ल्या घरांत उजवाड दितली. धुवांनी कुळार गरजेक शिवाय मर्जेक येवंक नातले. सुनांनी कुळार आपोवण नासतना वसून त्या घरा कीळ जावंक अवकास नातलो. सुनांकी कुळारा वेचे प्रास पतीच्या घरा सुख समाधानान मेळटाना कित्याक वेचे म्हणले चिंताप. घर भर भुरगीं बाळां भुंयपाट फावो ते शिकाप बरी कामां पूण भरल्ल्या घरांत यजमान लुविसाम खुशाली पूण कडक. ताचे दोळे सुकोवन कोणी कांय करूंक साध्य ना. म्हाका तवळ तवळ लुविसामाक मेळोन थोडे विचार आदल बदल केल्यार कितेंगी संतोश. ताच्या सलाहा सूचना प्रकार काम हाती घेतल्यार खंडीत जैत मेळटा. रोजा लुविसामाची भयण अण्णाबाईची धू. अण्णाबाई सत्ती मनीस. तिकाय 5 जाणां भुरगीं. तेग पूत दोगी धुवो अण्णाक निमाणे दुवेचेर विशेष मोग. ताणें विसारले दिवचे आनी ताच्या नशिबान ते व्हड जाताना घरांत ग्रेसकाय वाडली. पती आनी भुरगीं अण्णाबाईक पयशांनी उणें करिनातली. निमाणे रोजा म्हणल्यार सोंके मोगाचें तर अण्णाबाईक ते जल्मातेस घर भरलें म्हणलें चिंताप. देखून ताणें उलोवचें सगळें सत म्हूण मानचें. ताची सूख हेरांचेर घालन आपूण निरापराधी म्हणून वेस घालताले. पुसून गल्लो पोळो भाजताना कायलीक चड उजो केल्यार करपता वा उजो पालवाल्यार लातलेता म्हणली खबर नासतना रोजाक व्हड करतना ते खबरे विणे पारपोळ जाले. प्रायनी वडां प्रास भोव ल्हान. भावांक आनी भयणीक सैरीक सोदून काजार करतना त्या कुटुंबांत खंयचेय रगले येवंक नात. पूण आयिल्लो सुनो हाचे बुदीक उपायांत तांचेच घर करतना कोणायकी ताणी खेळिल्ली हिकमत कळोवंक ना. पूण सुनो बुद्वंत. कांयच झगडे वाद विवाद नासतना पयस वेताना अण्णाबाईक आनी विंसीक दुखुल्ले. तरी कांयच आड उलोवंक साध्य नातले. काम सोर. इतले आळशी गी ताचे वस्तूर आनी आंग माते नितळ करूंक कश्ट. पूण हट्ट आनी जिद्दांत पयिल्ले. रडणे आनी रुदान करूंक आशिल्ले आपणाची विशेषता आसली ते दुखाटो वाळोवन वाळोवन आपली व्हडे चलोवचे तांडेली. एका दिसा रोजा दुसऱ्या वर्साचे कागातांत आसतना एका तरणाट्याक आपोवन घेवन घरा आयले. सत्ती आवय बापय दुवेसो मतलब नेणांत वळखीचो म्हणून उलयली आनी सरबराय केली. पूण त्या दिसा थावन तो तवळ तवळ येताना आनी रोजाचे आनी ताचे वर्तन पळयताना विनसियाबाक कसलेंगी करपल्लो वास आयलो. देखून अण्णाक दुवेसो विचार करूंक सांगताना सैबा तुका एक दुबाव देवन सार लागला. आमचे रोजा कसले म्हूण नेणाय गी ते ह्या तरणाट्याच्या जाळांत पडला म्हणून.

0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: कोंकण करावळेच्या कला शेतांत कोंकणी नाटक सभा एक मलगडे नाव. फाटल्या 8 ते 5 वर्सांतावन नाटकद्वारे धर्मीक सदन म्हणल्या देयकाल हो संस्थो नाटक संगीत आणि मनची एक लक्ती जाल्या हेर गजल्यांनी मेतर जाऊन असा. हंगासरसलच्या विविध स्पर्धेक 50 वर्सांचो इतिहास असा. ह्या स्पर्धेच्या मेळींस फाटल्या थोड्या वर्सांतावन नाटक सभेन वव्यो आणि वेळ गायनाक विशेष अवकाश करून दिला. फाटल्या 3 वर्सांतावन हंगासर वव्यो वेळ गावचे स्पर्धे चलतात. कोंकणातले वव्यो वेळसाचे पंगड ह्या स्पर्धेनी भाग घेतात. ह्या वर्सा ऑगस्टच्या 1 तारखेर ह्या वर्षाचे स्पर्धे सरले. आज तावन कोंकणी दायज म्हणल्या विभागान आम्ही ह्या स्पर्धेचे प्रसारण आरंभ करतले. ह्या कार्यक्रमाक तुमका सर्वांक मोगसो स्वागत मागता. आता पहिल्यान विन अँड फॅमिली मूड बिद्रे आपल्या गायन प्रस्तुत करतली, तांकां आयकून येव्या.

0: ಬಹದ್ದೂರ್ ಅನೆ ಅರ್ಥ ಬರೀತಿರಿ ತಿನ್ ಹೋಗಿ ಉಪಯೋಗಿಸೋದಕ್ಕೆಲ್ಲ ವಿನ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೂಡುಬಿದ್ರೆ ಕೊಂಡಾಗ ದೇವ್ ಬರೆಂಕುರು ರೋಸಾ ಮಟ್ಟು ಅನಿ ಸಜಾರಚ ಸಂಭ್ರಮಣಿ ಮುಂಚ ಕೋರಿಯ ವೇಟ್ ಸಚ್ಚ ವೇಳಾನ್ ಅನಿ ಸ್ಪರ್ಧಾನಿ ಮುಂಚ ವೇಳಾನ್ ತೋಡಿ ಬದಲಾವಣೆ ಜರೂರ ಅಸಾ ನಮ್ಮ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ವೇಳಾ ಭಿತರ್ ಆಮಚ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಚ್ಯ ವಾಂಟ ಸುಸರ್ ಭವ್ಯ ಅನಿ ಬೇಸ್ ಗಾವಂಚೆ ಪ್ರಯತ್ನ ಆಮಚ ಸ್ಪರ್ಧಿಕಾನಿ ಕೊರೂಂಕ ಅಸಾ ನಾಟಕ ಸಭೆನ ಒಟ್ಟೆ ಅಮಿನತೆ ಹೋ ಸ್ಪರ್ಧೋ ಅಸಾ ಕೆಲ ಅಸ್ತಾವ್ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಲೆಲ್ಲ ಪುಂಜಾನಿ ಕುಡ್ಲಾ ಉಸಾ ಒಡಾ ಸಂಖ್ಯೆ ಹತ್ತು ಭಾಗ ಉಂಚಾಕ ವಿನಂತಿ ಕರ್ತಾ ಇಟ್ಲರ್ ಐಸೋ ಹೋ ಅಂಗಡ ಸಂತ ನವ್ಯ ಕುಂದ ಸಭೆ ಪರತ್ ಮೇಳ ನಮಸ್ಕಾರ.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: Kanjiche now, Dukato. Baropin, Catherine Rodriguez, Kadpadi. Sadarkarpi, Nita Pinto, Uppi. Rava, you go to Jaredne. Kite, Dukato, Kutla Gitu Jamatera. Ukala, bus leprantai. Kite, you go away, sir. Kite, Dolan, Kite, Utka, Cesar, Nishone, Tagi. ಏನ್ ಅಷ್ಟೇ ಲಾನ್ ಲಾನ್ ಕಾರಣ ಕತ್ತಿ ರಡ್ಚೆ ಉದಾನ್ ಕರ್ಚೆ ದುಃಖ ಕೊಡೋಂಚೆ ಗರಾಕ ಮಾಟ್ ಮಾಟ್ ಕೇಳರ್ ಪುನಿ ದೇವಚಿ ಗಯ ಅಸ್ಲರ್ ಬಾದ ಕರ್ಚೆನ ಓ ಏಕ್ ಏನ್ ಅಷ್ಟೇ ಹುಯಿಂಕ ದುಃಖ ನಣೋಂಚೆ ಮಾರೆ ಕರ್ ಹಾಲೆ ರೋಡೋನ್ ರೋಡೋನ್ ಅನಿ ಕೋಣ ಕಾಡು ಕಸಾ ಬಾಪ ಇಷ್ಟ ಶೇನ್ ಕಾಣ್ ಜಾಲೆ ಆವೈ ಸುಮೇನ್ ದುಃಖವನ್ ಖಾವನ್ ತಿಕ್ಕ ಮಂದ ಕೊರೋನು ತುಜ ಉತ್ತರ ಪರ್ಮಣೆ ಮೈಟ ಕಡ್ತಾ तुझे स्वंत खुशी का जर झालाय गोवाचे हाती डिकीचे पोती दिवन मुल्याक लोटलो सांगात जाल्ल्याक तुझे ह्या रडण्याक लोटून कष्ट नसताना ताच्या कुस्तार दीस काडताय आता पोटान जाल्ल्या भुरग्याक कोणी जिवन सोडा तांचे नेणत्या मोतीक वीक बसची नाकात वयल्या घरचो लुनी समाज भोव गरम जाल्लो ताका बचयेचे सवाल बिलकूल पसंद ना आणि फोर्स विबाडाने बेजबाबदारीचे जिणी बिलकुल तका पसंद नतिली सप्तानी समोर झाले आता भावाचे आणि मनियेचे लहानशे कारण घेऊन आपणाक ताणे फाशेक उभारला तसे आस्कार सुस्कार सोडतले प्रेसी लुवी समाक लहानतावन बच्चेचे गुण कळीत असत देखून हाणे कितले रडल्यारी त्याच्या काळजात एक लहानशी मवाळायची जर लेगून वळा नतली ताका इतलो राग येतलो की आपणाची धूळ जाल्ले जाल्यार पॅनकार्ड मोन मनशाक घालतो आशिल्ले अशें रागान सांगतालो आज हांव थोड्या गरजेन तांगेर गेल्ल्या वेळार तसो जिनोसो गरम आसलो भोव जोणवायचो मलगडो आजून आपले बोट पुटाम एका पाक्या सकला एकाच रणींत शिजयल्ले भाजिल्ले खावन संतोशान जियेतली मुवी सामो घरचो यजमान हांव तांडेली म्हणून उर्माल बांदून अधिकार दाखयनातलो वा गोरसो हार बार भोंवचो मुखेली म्हणलो शेलो घालन गरम दाखयनातलो ताच्या घरांत शिस्त मान गौरव आनी मानसुकी लिखित संविधानात बरयल्ल्या परी चलतली लुई सामानी ताजी पत्नी पियात बाई दोगांय घराणे म्हणल्या गाडयेच्या जुवाक खान दिवन मोगान व्हरतली वड कुटाम तांच्या उदारमनाक घर घर भुरग्यांचे देणे सोग पूत तेगी धू भुरग्यांक कुटा मृता करून आयिल्ली सुनो धुवो जाताना भायर दिल्ली चलयो गेल्ल्या घरांत उजवाड दितली धुवांनी कुळार गरजेक शिवाय मर्जेक येवंक नातले सुनांनी कुळार आपोवण नासतना वसून त्या घरा पीळ जावंक अवकाश नातलो सुनांकी कुळारावेचे त्रास पतीच्या घरा सुख समाधानान मेळटाना कित्याक वेचे म्हणले चिंताप घर भर भुरगीबाणां भूंय भाट फावो ते शिकाप बरी कामां पूण भरल्ल्या घरांत यजमान लुईसाम खुशाली पूण कडक ताचे दोळे सुकून कोणी कांय करून सारपिना म्हाका टवळ टवळ लुईसामाक मेळोवन थोडे विचार आदल बदल केल्यार कितेंगी संतोश ताच्या सलहा सूचना प्रकार काम हाती घेतल्यार खंडीत जैत मेळटा रोजा लुईसामाचे भयण अण्णाबाईचे धू अण्णाबाई सत्ती मनीस तिकाय पाळणं भुरगी ते पूत दोगी धुवो अन्नाक निमाणे दुवेचेर विशेष मोग ताणें विसरले दिवचे आनी ताच्या नशिबान ते व्हड जाताना गळ्यांत ग्रेस्ताय वाडली पती आनी भुरगीं अण्णाबाईक पयशे उणे करिनातली निमाणे रोजा म्हळ्यार सप्तांकी मोगाचे तर अण्णाबाईचे जल्माचे घर भरले म्हणले चिंता देखून ताणें उलोवचे सगळे सत म्हूण मानचे ताची सूप हेरांचेर घालन आपूण निरापराधी म्हणून वेस घालताले सुसून गल्लो पोळो बसताना कायदीक चड उजो केल्यार करपता वा उजो पालवाल्यार लातलेता मुलगी खबर नसताना रोजाक ओढ करताना ते खबरे विणे पार्क पोल झाले. राईनी वडान त्रास होऊ नान. भावांक आणि भयणीक सैरीक सोदून काजार करताना त्या कुटुंबांत खंयचीय रकले येवंक नात. पूण आयिल्लो सुनो हाचे बुद्दीक उपायांत तांचेच घर करताना कोणायकी ताणी केलेली हिकमत कळूंक ना. पूण सुनो बुद्वंत आयस झगडे वाद विवाद नसताना पयस वेताना अण्णा बायक आनी विंचीक दुखल्ले तरी कांयच आड उलोवंक साध्य नातले. आमसोर इतले आळशी ही ताचे उस्तूर आनी आंग माते नितळ करूंक कश्ट. पूण हट्ट आनी जिद्दान पळयले रडणे आनी रुदान करूंक आशिल्ले आपणाची विशेषता आसली ते दुकाटो वाळोवन वाळोवन आपले वडे चलोवचे तांडेले. एका दिसा रोजा दुसऱ्या वर्साचे कागांतांत आसताना एका तरणाट्याक आपोवन घेवन घरा आयले. सती आवय बापूय दुवेसो मतलब नणांत वळखीचो म्हणून उलयली आनी सरबराय केली. पूण त्या दिसात हांव तो टवळ टवळ येताना आनी रोजाचे आनी ताचे वर्तन पळयताना विनसी आबाक कसलेही करपल्लो वास आयलो. देखून अण्णाक दुवेसो विचार करूंक सांगताना सैबा तुका एक दुबाव देंवचार लागला. आमचे रोजा कसले म्हूण मेळनाय गी. ते ह्या तरणाट्याच्या झाडांत पडला म्हणल्यार हांव पातये ना. ते आमच्या नाची विसारी नासतना मेळ काडचे ना. तशें जाल्यार बरेंच. पण आईने विसार दुबाव कित्या. रोजा खंय गेल्ले पिता. रायना सांगता पिक्चरा. रोजा परवा तुजी परिक्षा ह्या वेळार. पप्पा हांव परिक्षा बरयना. कितें कित्याक? तेंच परिक्षा बरयना. कित्याक म्हळ्यार हांव रायना लागीं काजार जाता. काजार जाताय? हा तांकां कितें नावाल? हांवेंच ताच्या लागीं काजार जाता म्हण भास दिल्या. रोजा कोणा लागीं विचार मुगो. आयो पप्पा हांव मेजर जालां. 18 जाली. रायन म्हजो हिरो. पूण पुता ताचो आदाय झिरो. तूं ताचे गूण मेळनाय पुता. तो सोण भरलो बसवा. विसरतलो ना. काम ताचे पयले ना. पप्पा खबरान की कितें? उजो पेटोवन काडया पेट जाय म्हणना. ताच्या फाटल्यान साबार जाणां लागली. तो एकीन ताणें ना म्हणटना खबरो केल्यात. खबरानाक आनी कितें काम? फट मे रोजा कितल्याशा चलयांच्या भांगारांनी पयशे भितर घालन तांकां बांदयलां. उपरांत भोंवतना काडिल्ली फोटो घेवन ब्लॅकमेल केला. पुता पांयां सकली म्हणय तशें तो चलयांक मस्तिता गो. क्षणीक सुखाक लाभ जाल्ल्या चलयांच्या मेळींत तूंय मेळा नाका गो. पळय फाटी फुडें चिंती. जिणी तुजी कात्रीन शिरकल्ल्या उंदरा सरती करिनाका. सगळ्या कुटुंबान सांगलें री रोजान हट सोडूंक ना. रायान आतां थोडो बुद्वन जाल्लो. हो अवकाश सोडल्यार आपूण फटवता म्हूण कळिल्लें देखून विदेयी भुरग्याचो पात्र खेळूंक लागलो. एक सर्त नाईयू हसिदित्तू अन्नवू हळसित्तू. दोगांय एकत्त कसताचे. रायानाक ना शिकाप आस्ती बदीक काम करूंक अर्दे भगवान आतिल्ले. ऊर संचारी तोपी दवरल्यांच्या फाटल्यान वचून खातालो पी येतालो. ताणें दिल्ले बिकेक हात मुखार व्हरतालो. इश्टांचे बरे बरे वस्तूर घालन हिरो जातालो. रायानाची चरित्रा रोजा मुखार उक्ती केल्ली तरी हाच्या कानाक नाटोंक ना. ताका हांव सारकें करता म्हण वाद करताना कितेंय जावं दी एक पावटी ही पिडा पयस वचून दी म्हण आयिल्ल्या सुणांनी पुतांच्या कानाक वांयगी बांदली. देखून काजार जातच ताणी दोगांनी विंगड रावाचे म्हणले उतार केले. बऱ्या वयर आनी बरो भाड्याचे घर करन दोगांयकी दाडले तरी रोजा सदां दुखाची नयी कुळारा घुंडोवन अण्णाबायक बरेंच शुद्ध करताले. दोगांयकी काम धंदो ना. पूण खावची तोंडां दोन आसली चार जाताना अण्णाबायक दुवेचे कुटाम सांबाळूंक कश्ट जाले. सांगतच बायलेन आनीकी दुवेच्या कुड्ड्या मोगाक दिवचे मोल पळोवन कांगल जाल्लो. विनसियाब न्हिदिल्लो परत उठोवंक कुसना. पतीच्या आदारान दुवेचे कुटाम सांबाळची आवय कांगाल जाली. रायान आतां खुश. खंत वा कश्ट ना. बायल हाडता हो खाता पियेता भोंवता आनी सुसेगात न्हिदता. ह्याच वेळार हासो जिग्री दोस्त कृष्णकुट्टी आयलो. रोजाची हालचाल पळोवन आत्तिगम्मा तुमी इतले ग्रेस्त कित्याक ह्या घरांत रावाजे? स्वंत घर करा. म्हजो कास मित्र ताचें घर जागो विकता. चड न्ही
3: तीस लाख पुरो, तूं तुज्या घरचे लागीं विचार, दितालीं, तुवें अशें आसचें तांकांय बरें न्ही. रोजा चिंतूंक पडलें. पळय, शिरलेक लेगून एक बिडार आसा, सुकणाक लेगून एक घोंटेर आसा, तुमचेंच म्हणलें घर आसल्यार बरें न्ही घेत तिगे अम्मा.
4: वय रोजा, तुका ह्या बिडारांत घरान जाय, माय लागीं उलय, भाऊ भयणी सगळीं अनुकूल, 10-15 दिवचें कांय ओडू न्ही, मायन मोन केल्यार खंडीत जाता. उलय मा, आमी कशें आसचें तांकां नालिसाय, आमचें घर जाल्यार हांव पयस वचून 4 खास जोडटां, तुका हेरांच्या दारार सोडून वचूंक म्हाका मोन ना. वय आत्ती गम्मा, हें जाल्यार रायनाक हांवच विजा काडून फॉरेन धाडटां.
3: रोजाक दोगांयनी बरें मालीस करून सोडलें. ताच्या सदांच्या वरेसांवांक आज सडीत रंग आयिल्लो. माय, हें निमाणे, तुवें हात सोडल्यार आमी सगळीं फाल्यांचो सुर्य पळोवंक ना. उतरांनी आवयक पिकयले. तिचे फोन भुरग्यांकी गेले. भुरग्यांकी आवय म्हळ्यार जीव. तांणी सक्कड मेळोवन 15 लाख दिता म्हणटना आवयन तकली हालयली. पूण सुनो आनी जावय हांचे पिसायेक दुरचली. मोगाचे दुवेक निराशी करूंक नाका देखून आपले भांगार काडूंक दिले. 8 दिसांनी पयशे हातांत आयले. कृष्णा कुट्टी आयलो. पयशे कॅश दिजे, फाल्यां जागो आनी घर तुमचे, पळया कशें आसा. बाप गर्ज म्हूण विकता. भितर पळयो येत आसले, सावी घेवंक विसरालो. घर जागो पळयोन रोजा वाऱ्यांत उबले. आत्ती गम्मा, पयशे जागृत, घरचे दार सारके ना, हांव रातीक हांगाच रावता, फाल्यां सकाळीं वचून रजिस्टर करया. रातीक बिर्याणीचें जेवण गम्मत करून न्हिदली. न्हिदिल्ल्या रोजाक सकाळीं 9 वरार भुरग्यांनी उठयतना जाग. आरे कितलो वेळ न्हिदली. दडाबडा उठून गोवांनी ताचो इश्ट न्हिदिल्ल्या कुडाक गेले. दोगी नात सोदलें, भितर धांवलें. पयशे आसलें बॅग उक्तेके. घोवाक फोन केलें. व्याप्ती प्रदेशद होरगे इद्दारे. पिशा बरी हेणे तेणे गेलें. दोगांचोय पत्तो ना. काल पळयल्या घरा लागीं धांवलें. घरची मनशां कारण विचारतना, हें घर तुमी विकतात गे? हुच्ची नडियम्मा, आमचें घर विकून आमी राणाक वेचें गी. ती हांसतना हे संपूर्ण कंगाल जाले. इश्टाक सोदून गेले. तुजो घोव आनी तो दोगांय दुबय गेल्यात. व्हडल्यार जीब ना. 12 दीक मेटा काडून आवयच्या पांयांक दुकाटो वळोवन, माय मोस जालो, रायान दुडू घेवन पळून गेला. अन्ना बायेक तकलेक पडलेल्या ह्या मारांत 2 दोळे धुवेक पळयतना आयिल्लो लुविसाम. तुज्या दुकाट्यान सगळें घर सत्यानास केलें. ताचो हात उक्ते आसता अन्नाच्या दोळांचेर बसलो. देव बरें करूं.